सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं अरे संसार संसार या चित्रपटातलं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, पहाटेचे 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स, त्याचप्रमाणे 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. हे प्रसारण आपण AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 24 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 57 सेकंद झाली आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होत आहे. ह्या प्रातकालीन सभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. मंडळी सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं, राग जोगिया.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात दुर्गेश चंदावरकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया माधुरी सत्यनारायण यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग.

स्वप्नील गोरे यांनी गायलेला अभंग आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता आपण करूया आकाशवाणी गायक वृंदाच्या स्वरात देशभक्तीपर गीतानं. रचना आहे राम मोरे यांची.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात राम मोरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते भूमानंद बोगम. श्रोतेहो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सगळे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. सकाळचे 6:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी कार्यक्रमात मी भावना पारखी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आमच्या समोरच इमारत नूतनीकरणाचं म्हणजे रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत अव्याहतपणे मजूर राबत असतात. प्रचंड आवाज आणि त्याच्या जोडीला प्रचंड धूळ, नुसता वैताग आलाय. घरात रोजच्या रोज धूळ साफ करणं हे आता नित्याचं काम होऊन बसलंय. एक दिवस जरी काचेच्या टिपॉयवरची धूळ तशीच राहिली तर थर वाढत जातो आणि काचेची पारदर्शकता धूसर होत जाते. मंडळी, ते बघत असताना सहजच माझ्या मनात आलं की ही धुळीची पुटं आपण नेहमी साफ करतो, पण मग मनाचं काय? मनावरही अशीच धूळ जमा होत असेलच की, कधी विसंवादाची, कधी नको त्या विचारांची. ही धूळ वेळच्या वेळी झाडली नाही तर आपलं मन देखील धूसर होऊ लागेल, नितळता नाहीशी होईल. आणि मग? आणि मग काय मंडळी? अहो, चूक काय, बरोबर काय तेच समजेनासं होईल. म्हणूनच मनावर चढलेली ही नकोशी पुटं आपण ताबडतोब स्वच्छ करूया आणि जगूया की आनंदी.

0: जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगुया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:35 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं, तसंच काही ठिकाणी हलकासा पाऊस पडला. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज ह्या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस असं नोंदलं गेलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 28 आणि सांताक्रूज इथं 30 अंश सेल्सिअस अशी झाली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 77% अशी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ असेल. मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता 27 मे पर्यंतच्या कालावधीसाठी हवामानाचा इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पुढील सागरी क्षेत्राकरता लागू आहे. केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप, मालदीव, कोमोरिन तसेच दक्षिण पूर्व भागात वादळी वातावरण असण्याची तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळाच्या प्रसंगी वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. श्रोतेहो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. ह्या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 6:40 प्रसारित होईल शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. आज आपण ऐकणार आहोत लवंग पिकाची लागवड याविषयीची माहिती. हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी ठीक 2 वाजता, सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05. आरोग्यम धनसंपदा, अभ्यासाचा ताण, तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ, सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10. परिसर, सामाजिक जबाबदारी, सहभाग डॉक्टर मनोज पाटील यांचा. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती केली आहे आकाशवाणी सांगली केंद्रानं. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन भाग 14, लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा. सकाळी 9:30 सामुदायिक गायनपाठ. सकाळी 10:15 नाट्यपराख हा नाट्य संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ. गड किल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलणकर यांची मुलाखत आणि त्यानंतर उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती. संवादिका पल्लवी गोडसे ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 युववाणी. भारत सरकार आयोजित युवा कला उत्सव 2025-26 एकल हार्मोनियम वादनात राष्ट्रीय स्तरावर विशेष पुरस्कारानं सन्मानित युवा कलाकार श्रीरंग हेरंब जोगळेकर यांच्याशी बातचीत. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत. श्रीकृष्ण शास्त्री यांचं तबलावादन आणि रेयांश ठाकूर यांचं संतुरवादन. निर्मिती नागपूर केंद्राची. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा वार माझं शिवार, परोपकार या आख्यानविषयावर आधारित कीर्तनकार शकुंतला जोग यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला क्रांतीवीर चाफेकर बंधू पोवाडा. रात्री 8:30 गुजराती सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका रेडिओस्कोप आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, पंडित हरशंकर भट्टाचार्य यांचं सतारवादन. हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 नयन घोष यांचं सतारवादन राग गुजरी तोळी. दुपारी 2:30 सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीत गायन राग मोहना, धर्मावती आणि रागमालिका. संध्याकाळी 5:02 उषा विजयकुमार यांचं कर्नाटक शैलीत चित्रवीणावादन राग हंसध्वनी, धन्यासी आणि पंतुवर आली. श्रोते हो, अस्मिता वाहिनीवरून आज दिवसभरात प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. सकाळचे 6:40 होत आहेत. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाची. सुरुवातीला आपण जाणून घेऊया हवामानाविषयी. पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया लवंग पिकाची लागवड याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मसाल्यात वापरण्यात येणारी लवंग म्हणजे फुले उमलण्यापूर्वी साधारण फिकट नारंगी वाळलेली कळी, परंतु त्या तशाच वाढू दिल्यास त्याचे फुलात आणि नंतर जांभळासारख्या फळात रूपांतर होते. अशा फळांचा उपयोग रोपे तयार करण्यासाठी करतात. या पिकाची लागवड करण्यासाठी नारळाच्या 4 झाडांच्या मध्यभागी 1.5 ते 2 वर्षाचे रोप लावावे. सुपारी बागेत मात्र सलग 2 चौकोन मोकळे सोडून 3र्या चौकोनात मध्यभागी रोप लावावे. अशा प्रकारे ठरलेल्या अंतरावर 75x75x75 cm आकाराचे खड्डे उन्हाळ्यात काढून प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 टोपल्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 2 किलो सिंगल सुपरफॉस्फेट, 75g 2% मिथिल पॅरेथियॉन भुकटी मातीत मिसळून खड्डे तयार ठेवावेत. लागवडीसाठी 2 वर्ष वयाचे निरोगी रोप वापरावे. पाण्याची सोय असल्यास वर्षभर लागवड करता येते. पावसाळ्यात लागवड करायची झाल्यास पावसाचा जोर कमी झाल्यावर लागवड करणे फायद्याचे ठरते. जमिनीतील सतत ओलावा लवंगाच्या झाडांना खूप मानवतो, पण दलदलीची किंवा कोरडी जमीन नसावी. त्यादृष्टीने लवंगेला भरपूर पाणी पुरवठा आणि व्यवस्थापन करावे. लवंगांच्या झाडांना आवश्यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी. मुख्यतः दक्षिण आणि पश्चिम दिशेकडील प्रखर सूर्यकिरणांपासून बचाव करावा. ज्यावेळी झाडाला नवीन पालवी येते त्यावेळी पाने खाणाऱ्या अळीचा उपद्रव आढळून येतो, त्यामुळे पालवीचे अंकुर दिसू लागताच फवारणी करावी. या किडीच्या नियंत्रणासाठी 0.5% क्विनॉल फॉसची फवारणी करावी. अखंड काळ्या रंगाची आणि पिवळे पट्टे असलेली केसाळ अळी फांद्या तसंच खोडांना भोग पाडून आज शिरते, त्यामुळे फांद्या आणि झाडं वाळतात. यासाठी वाळलेल्या फांद्या कापून त्यांचा नायनाट करावा. खोडावरील भोकामध्ये सेल्फॉसची 1 गोळी घालून भोग चिखलाने बंद करावे. रोपांना तसंच पूर्ण वाढलेल्या झाडांवर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीला पानाच्या टोकावर आणि कडांवर काळसर ठिपके किंवा चट्टे येतात. कालांतराने टोकाकडील भाग काळसर होतो किंवा पूर्ण पानच काळसर होते आणि पाने अकाली गळून पडतात. या रोगामुळे कोवळ्या पानांच्या दोन्ही बाजूंवर तांबूस काळसर ठिपके निर्माण होतात. ठिपके पसरत जाऊन आकाराने मोठे होतात. पान पिवळे होते आणि कालांतराने गळून पडते. रेताळ आणि निकस जमिनीत तसेच कमी निचऱ्याच्या जमिनीत लागवड झालेल्या झाडांना हा रोग होतो. पाणी पुरवठ्यात अनियमितपणा देखील रोगाला कारणीभूत ठरतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडांवरील फांद्या शेंड्याकडून जमिनीकडे वाळत जातात आणि कालांतराने संपूर्ण झाड वाळते. रोग होऊ नये म्हणून 1% बोर्डो मिश्रणाच्या मे आणि सप्टेंबर महिन्यात फवारण्या कराव्यात. प्रादुर्भाव झालेली पानं आणि वाळलेल्या फांद्या कापून जाळून टाकाव्यात. डायबॅक झालेल्या झाडाच्या आळ्यात वयोमानाप्रमाणे 1% बोर्डो मिश्रणाचे 5 ते 10 लिटर द्रावण ओतावे आणि झाडावर 15 दिवसांच्या अंतराने 1% बोर्डो मिश्रणाच्या 3 फवारण्या कराव्यात. लागवडीनंतर 5 ते 6 वर्षांनी झाडाला कळ्या लागतात. झाडांपासून जानेवारी ते एप्रिल दरम्यान उत्पन्न मिळते. कळ्यांचा घुमट पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारंगी छटा प्राप्त होते. अशाच कळ्यांची काढणी करावी आणि त्या उन्हात 4 ते 5 दिवस वाळवाव्यात. 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडापासून 1 ते 2 किलो पर्यंत वाळलेल्या लवंगा मिळतात.
1: लवंग पिकाची लागवड याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. मंडळी, हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2 वाजता.
3: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आभार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टी व्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली. तो पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्यूशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट. परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात, पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, हरवण्यासाठी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा, हाच एक शब्द त्यांचा अर्धा ताण कमी करेल. चला तर मग यशाची व्याख्या बदलूया आणि शिक्षणाचा आनंद घेऊया. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी अभ्यासाचा ताण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा। श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून।

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू आणि तिथे जाऊनसुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांब्या आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटतं. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडे कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो. जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा टाकणार नाही. त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर एक कापडी पिशवी असेल जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही. जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर आपल्याला लागेल एवढा पाण्याचा साठा असेल, त्यामुळे आपल्याला पाण्याचे बॉटल्स खरेदी करावे लागणार नाहीत. आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल, ही अगदी साधी गोष्ट आहे पण त्याच्यामुळे जे आपल्याला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवतात किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तर तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. मंडळी, आता आपण ऐकूया संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद।
1: राजू बावीसकर हे केवळ चित्रकार नाहीत तर एक संवेदनशील माणूस, जीवनाकडे खोलवर पाहणारे कलावंत आणि शब्दांतूनही चित्र उभे करणारे लेखक आहेत। त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनाला 2025 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला। हे आत्मकथन एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी नसून खानदेशातील ग्रामीण जीवन, जातीय वास्तव, गरिबी, कला आणि माणुसकी यांच्या संगमातून उभा राहिलेला एक जिवंत दस्तऐवज आहे। मातंग समाजात जन्मलेल्या राजू बावीसकरांनी गरिबी, उपेक्षा आणि संघर्ष अनुभवत स्वतःचा मार्ग तयार केला। बँडमध्ये वादन करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या या कलाकारांनी शिक्षण, कलेची ओढ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेनं स्वतःचा मार्ग घडवला। बँडपासून चित्रकलेपर्यंतचा त्यांचा प्रवास ही केवळ यशोगाथा नसून स्वाभिमान, जिद्द आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा प्रवास आहे। बावीसकर जीवनातली वेदना नाट्यमयतेने मांडत नाहीत, उलट शांत आणि प्रामाणिक स्वरात त्या व्यक्त करतात। त्यामुळे लेखनात आक्रोशाऐवजी स्वीकृती, तक्रारीऐवजी जाणीव आणि संघर्षातून उभा राहिलेला सकारात्मक मानवतावाद दिसतो। दलित आत्मकथनाच्या परंपरेत हे लेखन वेगळं ठरतं कारण ते विद्रोहापेक्षा समज आणि संवेदना यावर भर देतं। काळ्या निळ्या रेषा वाचताना सतत जाणवत राहतं की लेखक हा आधी चित्रकार आहे, त्याच्या शब्दात दृश्यात्मकता आहे। गावकुसाबाहेरचं जीवन, सातपुड्याच्या रांगा, पावसात भिजणारी माणसं, श्रम, वेदना, स्त्रियांचं जगणं, जातीय वास्तव, हे सगळं त्या पुस्तकातून इतक्या प्रभावीपणे उभं राहतं की वाचक त्या जगाचा प्रत्यक्ष साक्षीदार बनतो। राजू बावीसकर यांच्या कलेत आणि लेखनात रेषा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे। त्यांच्या चित्रातल्या रेषा जशा ठाम, संयमी आणि वास्तवाशी प्रामाणिक आहेत, तशाच त्या शब्दांमधल्याही। त्या रेषा सहानुभूती मागत नाहीत, घोषणा करत नाहीत, त्या फक्त अनुभव समोर मांडतात। म्हणूनच त्यांची अभिव्यक्ती अधिक खोलवर भिडते। या पुस्तकातली भाषा प्रवाही आणि संवेदनशील आहे। लेखनातील भाषा देखील या अनुभवाला सजीव बनवते। साधी सरळ मराठी ही या कथनाची मूलभूत सहज भाषा असली तरी तिच्यासोबत येणारे अहिराणी, भिलाऊ आणि मांगाऊ बोलीतील संवाद या कथनाला वास्तवतेचा आणि जिवंतपणाचा स्पर्श देतात। या बोलीभाषा त्या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाशी घट्ट जोडलेल्या असल्याने कथन अधिक प्रामाणिक आणि वातावरण निर्मितीक्षम बनतं। निसर्गवर्णनं आणि प्रसंगचित्र यामुळे प्रत्येक प्रकरण जिवंत होत जातं। म्हणूनच हे आत्मकथन हे केवळ साहित्यकृती राहत नाही तर एका कलाकाराच्या अंतर्मनाचा प्रवास बनतं। काळ्या निळ्या रेषा या शीर्षकातली प्रतिमा देखील अत्यंत अर्थपूर्ण आहे। चित्रकाराच्या जगात रेषा ही केवळ आकृती घडवणारी रचना नसते, ती अनुभव, वेदना आणि भावनांचे माध्यम असते। लेखकाच्या जीवनातले अनेक प्रसंग अशाच काळ्या निळ्या रेषांसारखे आहेत जणू, कधी वेदनेनी गडद झालेले, कधी संघर्षांनी थरथरणारे आणि कधी आशेच्या उजेडाने उजळलेले। या रेषांमधून लेखकाच्या आयुष्याचा आणि त्याच्या कलात्मक जाणीवांचा आलेख आकार घेतो। राजू बावीसकर यांची कला आणि त्यांचे लेखन ही वास्तवाशी प्रामाणिक राहण्याची भूमिका आहे। दुःखाला नाट्यमय न करता, संघर्षाला विद्रोहाच्या घोषणेत न बदलता त्यांनी जीवनाचा अर्थ शोधला आहे। म्हणूनच काळ्या निळ्या रेषा हे पुस्तक केवळ वाचण्यासारखे नाही तर अनुभवण्यासारखे आहे।
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृहमंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिर्डी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. यह और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कंट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेने विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: ऑनलाइन अधिमूल्य भरा।
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत। राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली। अशा महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती। महिला आणि बालविकास विभागानं या संदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली। ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत। दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे। या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली। भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं। हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे। राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला। गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे। तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। हवामान। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण। शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव। शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी।
3: आकाशवाणी

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणी।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत।
4: श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत। आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 24 मे, जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिवस। स्किझोफ्रेनिया ह्या गंभीर मानसिक आजाराविषयी समाजात पसरलेले गैरसमज दूर करणं, तसंच रुग्णांना योग्य वैद्यकीय आणि भावनिक आधार मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। मंडळी, आजच्या दिवशी राष्ट्रीय बंधू दिन देखील साजरा केला जातो। तसं बघायला गेलं तर आपल्या भारतात भाऊ बहिणींच्या नात्याला अधिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधन

महाराष्ट्रातील पहिले यशस्वी व्यावसायिक जादूगार होते. जादू म्हणजे तंत्रमंत्र नव्हे तर ती एक केवळ हातचलाखी आहे हे त्यांनी ठामपणे सांगत अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही खूप मोठं कार्य केलं. त्यांच्या स्मृतींना आणि कलेला विनम्र अभिवादन.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Api Marathi.
0: Api Ja Marathi.
1: Api Marathi.
2: नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे. सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली. आज अखेर मराठी विश्वकोशाचे एकूण 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं. तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
3: मराठी विश्वकोश, जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकारविल्हे कोश रचना ही पाहायला मिळते.
2: बरोबर.
3: म्हणजे अ ते ज्ञपर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता. म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठेतरी दुर्मिळ स्वरूपात

0: पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होती की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्त्वाचे आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
1: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
0: अगदी.
1: आणि टीकेचं देखील लक्ष्मण शास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून, त्यांनी स्वागत केलं.
0: स्वागत केलं
1: आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे, कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले, तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
0: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत, पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात, त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 साली प्रकाशित झाला असला, तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती. अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते.
1: ज्ञान प्रवाही
0: असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद

0: करून तो लेखकाला सोपवला जातो आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 साली आल्यानंतर अवघ्या 10 वर्षामध्ये हे साधारणतः 1977 विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 खंड एकाच वेळेला प्रकाशित झाले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये. अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे. त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभना गोखले सारख्या तज्ज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा लवा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंद त्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा. म्हणजे आयुर्वेदात आतुर चिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णांवर करावयाचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी जे आयुर्वेद तज्ज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे. नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एबस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आहे आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे. रोग्याचे किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदे इनामदार ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच दिलेला गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 कडी येते वर का, म्हणजे आपण पहिले दुसरीच्या वर्गात 12 कडी शिकतो क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलं, म्हणजे की सांगाने. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगाने, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे, तो साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभेकरता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक समीक्षक भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं
0: काम. वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्याने होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर 5वा खंड बघितला तर गालवा एव्हारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एव्हारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या 5व्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजना पासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत.
1: हां,
0: म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे.
1: हां,
0: की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अळतेकर अनंत सदाशिव,
1: हां,
0: म्हणजे अळतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे की ह ना आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव
1: शीर्षकाने,
0: हा म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरी असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली. मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimarathi2100@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Api
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया उषा आमणुकर यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

अरुण दाते यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आताच आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सगळे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध आहे. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कविवर्य कुसुमाग्रज यांचं, स्वर नीलाक्षी पेंढारकर यांचा आहे.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री

पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार गुंतवणूक आणि सीईपीए अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर सीईपीए करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालय आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती संबंधित भागधारक संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो, गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांग पोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे पासून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 3:30 वाजता सुरू होईल तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा,
पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह

0: ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉक्टर जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: श्रोतो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया भारत तांबे यांचं गीत रंजना जोगळेकर यांच्या स्वरात.

रंजना जोगळेकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो आता ऐकूया एक निवेदन आमच्या स्वरसंवाद या कार्यक्रमाविषयीचं. मंडळी, मे महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस. काळानुसार लग्न पद्धती बदलत आहेत. पूर्वीच्या काळातली लग्न आणि आत्ताच्या आधुनिक काळातली लग्नाचं बदललेलं स्वरूप, बदललेल्या पद्धती, मंडळी ह्याच विषयावर आपण बोलूया ह्यावेळच्या स्वरसंवाद ह्या कार्यक्रमात. विषय आहे बदलत्या लग्न पद्धती. उद्या अर्थातच सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी संवादिका आहेत सुचेता गरुडे. संपर्कासाठी आमचे फोन नंबर जसे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. तेव्हा जरूर फोन करा उद्या सकाळी 11:05 ते 11:40. विषय आहे बदलत्या लग्न पद्धती आणि तुमच्याशी संवाद साधणार आहेत सुचेता गरुडे. निवेदन संपलं. मंडळी, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी, आणि कार्यक्रम सुरू आहे भावधारा. कार्यक्रमातलं ह्यानंतरचं गीत आपण ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या स्वरात. रचना आहे सुधाकर कुलकर्णी यांची.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. मंडळी, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत बापट यांचं गीत, संगीतकार यशवंत देव.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सगळे कार्यक्रम न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता.

राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुसची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं. ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज

असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांग शिव पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, LNG आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा
तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिन्नरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ अरिना सबालेंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार 1 वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनौमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिश कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44:98 राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले, काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा, पपई, केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15 ते 20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. औषधी

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत होतात विविध भारतीचं प्रसारण. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 3 जेष्ठ शके 1948 अर्थात 24 मे 2026. आजच्या प्रसारण सभेत मी रिमाली नाईक आपणा सर्वांचं स्वागत करते. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 ऐकूया साहित्य संवाद. डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहे डॉक्टर दीपक ठमके. ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 प्रसारित होईल प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घाडगे सराफ. 6:10 आनंद घेऊया लोकसंगीताचा, तर 6:30 भक्तिसंगीताचा. दरम्यान 6:25 ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. रसिक हो, आज लोकप्रिय संगीतकार राजेश रोशन यांचा वाढदिवस. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा. रसिक हो, जुली हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला मोठा टप्पा मानला जातो. आजही या चित्रपटातील गाणे लोकप्रिय आहेत. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजातील राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंदबक्षी यांचं हे गीत.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ॲप वरून किंवा www.

0: probono-eoj.in या वेबसाईटवरून मिळवू शकता.
1: गद्यलेखनात विस्तार असतो, सरसोटपणा असतो. काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्वाची असते.
2: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: रसिक हो, आपण ऐकत आहोत हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिक हो, राजेश रोशन यांनी किशोर कुमार यांच्यासोबत उत्कृष्ट काम केलं. मधुर आणि सहज लक्षात राहणाऱ्या धून त्यामुळे त्यांची गाणी हिट झाली. ऐकूया देश परदेश चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कौन पेरे या चित्रपटातील लकी अली यांनी गायलेलं विजय यांचं गीत, संगीत आहे राजेश रोशन यांचं।

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
6: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
7: रसिको, राजेश रोशन यांनी रोमॅन्टिक आणि भावनिक गाण्यांमध्ये विशेष प्रभुत्व मिळवलं.

संगीत आजच्या तरुणाईला मंत्रमुग्ध करेल असं आहे. ऐकूया कोई मिल गया या चित्रपटातील ताज यांनी गायलेलं इब्राहिम अश्क यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: रसिक हो या गीता बरोबर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. ऐकूया साहित्य संवाद. डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहे डॉक्टर दीपक ठमके.
1: नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात साहित्य संवाद, शब्द विचार आणि संवेदनाचा एक अर्थपूर्ण प्रवास. आजच्या या खास भागात आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी व्यवसाय आणि साहित्य यांच्यात केवळ समतोल साधला नाही, तर त्या दोन्हींच्या माध्यमातून समाजाशी जिव्हाळ्याचा संवाद निर्माण केला आहे. रेडिओलॉजिस्ट म्हणून रुग्णसेवा करत असताना शब्दांच्या माध्यमातून माणसांच्या आयुष्याला स्पर्श करणारे, सामान्य माणसांच्या असामान्य कथा उलगडणारे आणि निर्भीडपणे सत्य मांडणारे एक कवी, लेखक, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ता आणि रेडिओलॉजिस्टिक डॉक्टर सतीश पवार सर आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते सर. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आपण सुरुवातीला सांगा की आपल्या साहित्यिक प्रवासाची जी सुरुवात आहे ती केव्हापासून सुरू झाली? अगदी एक रेडिओलॉजिस्टिक डॉक्टर म्हणून आपण कामात नेहमी व्यस्त आहात, तरी देखील आपल्या आयुष्यात या लेखनाची जी आवड आहे ती केव्हापासून सुरू झाली?
2: सर्वप्रथम धन्यवाद आकाशवाणी सिंधुदुर्ग. मला वाटतं की माझा हा साहित्य प्रवास माझ्या बालपणीच माझ्या आईवडिलांनी सुरू करून दिला, आणि ते म्हणजे मला वाचनाची गोडी लावून. कारण ज्यावेळी मी मोठा होत होतो 1970 आणि 1980 दशकामध्ये, त्यावेळी कोणताही सोशल मीडिया इथे नव्हता. मात्र गावामध्ये पुस्तकं होती, वाचनालये होती. प्राथमिक शिक्षक असणाऱ्या वडिलांनी मला मोठे व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे खूप पुस्तके वाचली पाहिजेत असे माझ्या डोक्यात लहानपणीच फिट केले. आमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये एक धडा होता, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असणारे पुस्तक वाचायचे वेड आणि ते वेड पुरवायला त्यांचे वडील कोणत्याही थराला जात असत त्याचे वर्णन होते. तो धडा लहानपणी मला बाबा परत परत वाचायला सांगायचे, यामुळे मलाही वाचायचं वेड लागलं. आमच्यावेळी बालवाडी अंगणवाडी हा प्रकार नव्हता. थेट पहिली 6 पूर्ण झाली की पहिलीमध्ये तुमचं नाव घातलं जायचं. माझी आई गृहिणी होती आणि माझ्या आईने मी पहिलीत जायच्या आधीच घरीच मला 4th पुस्तके शिकून टाकली. त्यामुळे माझ्या मनामध्ये वाचनाची अत्यंत आवड निर्माण झाली आणि मी हाताला लागेल ते वाचू लागलो. गावातल्या वाचनालयाचा खूप उपयोग करून मी तिथली अनेक पुस्तके वाचून काढली. यात ललित साहित्य, कविता, कादंबरी, स्फुट यासोबत विज्ञान, तत्वज्ञान याचाही यावरील पुस्तकांचाही समावेश होता. त्यामुळे माझा दृष्टिकोन विशाल होत गेला. आणि जेव्हा आपण अशी 1000 पुस्तकं वाचतो त्यावेळी ती नंतर आपोआप तुमच्या लेखणीमधनं स्त्रवू लागतात, असे एका इंग्रजी लेखिकेने म्हटलेले आहे. जसे तुम्ही वाचतात असेच मग लिहायला पण तुमची लेखणी सरसावू लागते. आणि यातूनच, या वाचनामधनंच मला लिहावं असं वाटायला लागलं आणि हा साहित्य प्रवास सुरू झाला असं मला वाटतं.
1: सर, म्हणजे अभ्यासाची जी आवड आहे किंवा नेहमी केलेलं सातत्याने वाचन आहे, हे पुढे आपल्या साहित्य प्रवासाची सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. आपण सर पहिली कविता किंवा लेख लिहिला असेल तर तो अनुभव जर सांगायचा झाल्यास आपण काय सांगाल?
2: खरे तर मी 6th असताना काही मोडक्या तोडक्या कविता लिहायचा प्रयत्न केला होता आणि अगदीच त्यावेळी अगदी लहान असताना पण मोठ्या माणसांप्रमाणे कादंबरी लिहायचा पण संकल्प त्यावेळी मी सोडला होता 6th असताना. आणि मला वाटतं ती कादंबरी पूर्ण झाली नाही हे सगळ्या जगावर उपकारच असतील. आणि त्यावेळीचे माझे 6th वर्ग शिक्षक पाडगावकर सर यांना मी माझं लेखन दाखवून त्यांचा अभिप्राय घेत असे. काही थोडक्या मोडक्या इंग्रजी कविता पण मी त्यावेळी लिहिल्या. पण त्यानंतर मात्र मी माझ्या शालेय शिक्षणामध्ये मग्न झालो आणि शिक्षणाच्यामध्ये पुढे मी मेरिटमध्ये आलो, डॉक्टर झालो. मुंबईमधनं शिकून परत येऊन कणकवली इथे मी माझे सोनोग्राफी सेंटर उभारले. या सगळ्या धावपळीमध्ये लिखाण राहून गेले. तरीही साहित्य, काव्य, लिखाण यावरील माझे जे सुप्त प्रेम होते ते तसेच जिवंत राहिले. 2018 मात्र माझ्यासोबत

0: जुन्या काळामध्ये 1992 मध्ये 10वीमध्ये शिकत असणारी एक मुलगी अगदी 25 वर्षांनी मला भेटली आणि त्या भेटीतून माझी शाळेतील मैत्रीण ही कविता मला उत्स्फूर्त सुचली आणि ही कविता रचून मी समाज माध्यमांवर टाकली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या कवितेनंतर माझा कवितांचा दैनंदिन असा झरा सुरू झाला. आणि त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं की कविता ठरवून करता येत नाही, ती उचंबळून येते, इतकी की तिला थोपवणे खूप कठीण असते. तिच्या येण्याला कोणताही काळवेळ नसतो. अनेकदा कविता आपल्या व्यग्र असण्याच्या वेळेला येऊन आपली पंचायत करते, याचा मला अनुभव आला आहे. काही कविता लिहिताना अत्यंत जीव कासावीस होणे, प्राण कंठाशी येणे म्हणजे काय याचा अनुभव कवीला येतो, ही एक वेगळी धुंदी आहे आणि ती धुंदी मी स्वतः अनुभवलेली आहे.
1: सर, म्हणजे कवितेला असं काही अनुभव हवा असं नाही आहे, अकस्मातही एखादी कविता आपल्या हातून किंवा लेखणीतून उत्स्फूर्त येऊ शकते.
0: बरोबर आहे. आपण बाबा आता मी बसतो आणि कविता लिहितो असं होत नाही, ती कविता ठरवते की तिने कधी यायचं आहे.
1: सर, आपण अनेक लेखन केलं आहे, तर बालपणातील अशा कोणत्या अनुभवाचा सर्वाधिक प्रभाव आपल्या या लेखनावर झाला आहे असं वाटते?
0: माझे बालपण मालवणी मुलखातील कणकवली तालुक्यातील नरडवे या निसर्गरम्य गावामध्ये गेले. त्यावेळेच्या मालवणी मुलखातील लोकांच्या वागण्यातला गोडवा, त्यांचे गुराढोरांवर असणारे प्रेम, ते रम्य असं कृषीमय जीवन, भुलवून टाकणारा निसर्ग यांचा माझ्या लेखनावर प्रभाव आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, विविध सणांमधील लोकजीवन हे आताच बदलले आहे किंवा संपले आहे, तरी पण ते तुम्हाला माझ्या लेखनामध्ये दिसेल. ते त्या काळचं जीवन 30 वर्षापूर्वीचं फारसे साधन संपत्तीने समृद्ध नसले तरी जिवाळ्याने खरंच समृद्ध होते. मी त्यावेळी गुरेढोरे आजारी पडली की घरातल्या बायका डोळ्यामधनं आसू काढत, शाळेतले शिक्षक एकही पैसा न घेता जादाचे क्लास घेत असत. गावाबाहेर प्रवास म्हणजे त्यावेळी अप्रूपच होते आणि मुंबईला जाणे म्हणजे खूपच मोठे. कमी यांत्रिकीकरण आणि निसर्गाची जास्तीत जास्त जवळीक असे त्या जीवनाचे स्वरूप होते आणि नक्कीच त्याचा प्रभाव माझ्या लेखनावर सदैव आहे.
1: सर, आपल्या अनुभवातून आपण लेखन सातत्याने करताय, तर आपण 300 हून अधिक व्यक्तींची चरित्रात्मक मांडणी केली आहे, तर ही सगळी कल्पना आपल्याला कशी सुचली?
0: मी 2018 पासून सातत्याने कविता लिहायला सुरुवात केली आणि 2021 पासून सातत्याने गद्य लिहायला सुरुवात केलं. आणि साधारणपणे 200 डॉक्टर आणि इतर 100 लोक, साधारण म्हणजे कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते किंवा अगदी सामान्य माणसं यांच्यावर पण मी चरित्रात्मक लेख लिहिले आहेत. हे सर्व लेख सिंधुदुर्गचे डॉक्टर्स, सिंधुदुर्गचे लेखक कवी सोशल मीडियाच्या अकाउंटवर आहेत. तर सुरुवातीला मी माझ्या जवळच्या अशा 2 डॉक्टरांवर लेख लिहिले, कणकवलीचे आमचे आदरणीय डॉक्टर चंद्रकांत राणे आणि कुडाळचे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर जयसिंग राणे. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एखाद्या डॉक्टरने आपली गावातली प्रॅक्टिस बंद केली की त्यानंतर त्यांची त्या ठिकाणी फारशी माहिती उरत नाही. शिवाय माणूस जिवंत असताना आपण त्यांना गृहीत धरतो आणि ते जग सोडून गेल्यावर त्यांचा उदो उदो करतो, पण ते बिचारे आधीच जग सोडून गेले असतात. यातूनच भूतपूर्व आणि आता पण कार्यरत असणारे डॉक्टर्स या दोघांचीही माहिती जमा करून ती एका ठिकाणी संग्रहित करावं असं मला वाटलं. मग मी अशी माहिती जमा करायचा सपाटाच लावला. डॉक्टरांच्या जीवनातील किंवा इतर कवी लेखक यांच्या जीवनामधील पण महत्त्वाची माहिती, प्रसंग, त्यांनी खडतरी प्रसंगी कसे तोंड दिले, त्यांनी कोणत्या सुविधा या भागात प्रथम दिल्या याबद्दल प्रेरणादायी माहिती जमा करून दररोज त्यांच्या वाढदिवसाला ती प्रसिद्ध करायचे काम मी केले. पहिली 2 वर्ष मी यावर खरेच मन लावून परिश्रम घेऊन ही माहिती आणि लेख लिहिले. वृद्ध तसे तरुण डॉक्टरांचाही या सिरीजमध्ये समावेश आहे आणि यात मला अत्यंत निर्भय आनंद मिळाला. तसेच ही माहिती कायमस्वरूपी डॉक्युमेंट झाली असे मला वाटते. माझ्या कामाच्या व्यापातून यासाठी सातत्याने वेळ देणे हे एक दिव्यच होते, तरी मी ते काम बऱ्यापैकी केले. डॉक्टर सोडून मी इथले कवी लेखक तसेच काही सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यावर सुद्धा लेख लिहिले आहेत. कदाचित आज त्याला फारसं महत्त्व वाटत नसेल, परंतु उद्या 25 वर्षांनी समजा एखाद्याला आजच्या काळातील डॉक्टरांची किंवा इतर काही लोकांची माहिती पाहिजे असेल आणि त्यांनी शोधलं, तर माझ्या लिखाणाच्या माध्यमातून नक्कीच त्यांना माहिती मिळेल आणि जुन्या काळाचा एक थोडासा कोपरा तरी त्यांना अनुभवायला मिळेल असं मला वाटतं.
1: म्हणजे जे आता काही आपल्याकडे जे डॉक्टर असतील, कवी असतील, तर त्यांची माहिती आपण इतरांपर्यंत पोहोचण्याचं सर आपण चांगल्या प्रकारे काम करताय असं म्हणायला काही हरकत नाही. तर सर, आपल्याकडून दुसऱ्याचं चांगलं हेच आपलं सुख असं एक विचार आपल्या लेखनातून मांडलाय, तर त्याविषयी काय सांगाल?
0: असूया आणि दुसऱ्याच्या यशाने आपण हुरमुसले होऊन जाणे, अगदी काही बाबतीत मानसिक संतुलन बिघडून जाणे ही माणसाची प्रवृत्ती आहे. कारण जीवन ही एक रॅटरेस बनली आहे दुर्दैवाने, आणि आपल्याला सतत कोणाच्या तरी पुढे जायचं आहे. तर अनेक जण दुसऱ्याच्या यशाने इतके डिस्टर्ब होतात की आपले कामधंदे सोडून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये खोडे घालणे, नुकसान करणे, उगाच बदनामी करणे हे उद्योग करतात. आणि ह्या करामतींचा वाईट परिणाम नक्कीच आपल्यावर होतो. पण जर आपण दृष्टिकोन बदलला आणि इतरांचे यश आपण सहन करू शकलो किंबहुना त्यापुढे जाऊन साजरे करू शकलो, तर आपल्या आयुष्यात दुःखाला जागा राहत नाही असे मला वाटते. एकंदर लॉंग टर्ममध्ये विचार केला तर हे जे आपण सुखदुःख किंवा यश अपयश म्हणतो हे सर्व क्षणभंगूर असून त्याचा हव्यास किंवा अस्वीकार हे सगळेच निरर्थक आहे. आपल्या नशिबात जे आहे ते गोड मानून घ्यावे हेच खरे असे माझे विचार आहेत.
1: खूप छान आहे सर आपले हे विचार. आपण दररोज किंवा सातत्याने लेखन करत आहात, आपण एक शिस्त पाळताय किंवा एक नियोजन करताय, तर त्याविषयी काय सांगाल?
0: सातत्य आणि शिस्त हे दोन्ही गुण माझ्या आईवडिलांनी, शिक्षकांनी माझ्या लहानपणापासून बिंबवले आहेत, त्यामुळे त्यासाठी मला कोणतेही वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. आजही मी रविवारची पण सुट्टी न घेता माझं काम करत असतो. कोणतीही गोष्ट एकाच दिवशी करण्यापेक्षा दर दिवशी थोडे थोडे केले तर त्याची क्वालिटी उत्तम राहते असे मला वाटते. शिवाय मनाला आणि शरीराला पण ते सोयीस्कर पडते आणि एकदम भार अंगावर येत नाही. तसेच याची आपल्याला सवय लागते आणि एक चांगले व्यसन आपल्या जीवनात निर्माण होते असं मला वाटतं.
1: सर, आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहित असता तो अनुभव सांगाल का?
0: मी जेव्हा चरित्रात्मक लेख मराठीमधनं लिहायला लागलो त्यावेळी ज्या डॉक्टरांबद्दल किंवा ज्या व्यक्तिचित्रांबद्दल ते होते, तर ते लेख वाचून वाचकांकडनं अशी मागणी होऊ लागली की तुम्ही इंग्रजीमध्ये पण लिहा, म्हणजे तुम्ही काय लिहिता मराठीमध्ये ते आम्हाला कळेल. तर त्यावेळी मी 5-6 वर्षापूर्वी जे लेख मराठीमध्ये लिहायचो तेच लेख इंग्रजीमध्ये लिहायला लागलो. मी मराठी माध्यमात शिकल्याने आजही मी मराठीत विचार करतो आणि त्यामुळे मराठी लिहिणे मला सोपे पडते, पण माझ्या इंग्रजीमध्ये तेवढी सफाई नाही. त्यामुळे दोन्ही भाषेत लिहायचं तर इंग्रजीमध्ये तर मला जास्त परिश्रम करावे लागत होते. पण आता 5 वर्षानंतर बघायचं तर भाषांतर एवढे सोपे झाले आहे की एखादं ॲप वापरून तुम्ही 1 मिनिटामध्ये दुसऱ्या भाषेत भाषांतर करू शकता, आणि तंत्रज्ञानामुळे हे आता खूप सोपं झालेलं आहे.
1: छान सर. सर, हे सगळं तंत्रज्ञानाने सोपं जरी झालं असलं तरी आपण अनेक लेख लिहिताय, कविता करताय, तर आपल्या काव्यसंग्रहापैकी असा कोणता टप्पा आपल्या लेखनासाठी टर्निंग पॉईंट ठरलाय असं वाटतं? म्हणजे कोणता टप्पा आपल्या लेखनासाठी कलाटणी देऊन गेलाय असं वाटतंय?
0: माझा पहिला काव्यसंग्रह मी कवी थातूर मातूर याच्या निर्मिती आणि प्रकाशन कालावधीला मी माझ्या आयुष्यातली कलाटणी असे म्हणू शकतो. कारण त्याच्या अगोदर मी एक बराचसा लाजाळू असं माझं व्यक्तिमत्व होतं, पण ह्या कविता करणे आणि त्या कोणती भीडभाड न बाळगता समाज माध्यमावर त्या टाकणे, प्रसारण करणे, तर आपली निर्मिती समोरील वाचक आणि श्रोते यांना आवडेल की न आवडेल याचा विचार न करता, कोणतीही भीडभाड फारशी न बाळगता, प्रामाणिकपणे आपले विचार इतर लोकांच्या समोर ठेवायचे धाडस मला या काव्यसंग्रहामधनं मिळाले, ह्या पहिल्या काव्यसंग्रहातनं. यानंतर तेच पुढच्या 5 काव्यसंग्रहामध्ये पण हेच धाडस मला प्राप्त झालं.
1: हा, म्हणजे सर आपल्या या काव्यसंग्रहातून पुढे अनेक कविता लिहाव्यास आपल्याला सुचत गेले. तर सोनोग्राफी रूम मध्ये विठ्ठल हा काव्यसंग्रह देखील आपल्या लेखणीतून साकारलाय, तर त्या शीर्षका मागची संकल्पना काय आहे?
0: सोनोग्राफी रूम मध्ये विठ्ठल म्हणजे माझ्या जीवनातील विठ्ठल, कारण सोनोग्राफी रूम हेच माझे जीवन बनलेले आहे. या भागामध्ये फारसे रेडिओलॉजिस्ट नसल्याने आजही मला रविवारी सुद्धा काम करणे क्रमप्राप्त आहे.

0: कारण मालवण देवगड या भागात फारसे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे माझे कणकवलीतले सेंटर सांभाळून या भागात पण सेवा द्यायची गरज आहे. अगदी 1-2 वर्षापर्यंत मी माझे स्वतःचे क्लिनिक कणकवलीतल्या सोबत मालवण, देवगड, तरळे, अगदी राजापूर या भागात, खारेपाटण या भागात पण अनेक सोनोग्राफी सेंटरमध्ये मी सेवा दिली आहे. त्यामुळे एक छोटीशी सोनोग्राफी रूम हेच माझं जीवन बनलं. आणि ह्या माझ्या जीवनामध्ये विठ्ठल सातत्याने लुडबुड करत असे. त्याला काही काळवेळ नव्हता. अशा देवभक्तीच्या आणि काही धर्माबाबतच्या विद्रोहाच्या 50 कविता मी लिहिल्या आणि त्याचंच कविता संग्रहामधलं रूप म्हणजे सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? तर माणसाला वाटणारं आध्यात्मिक कुतूहल असं म्हणता येईल. की आपल्याला जे काही कळत नाही ते कळावं याचा ध्यास म्हणजे विठ्ठल. आणि आयुष्यामध्ये संभ्रम असतो, भीती असते, अडचणी असते, यावेळी आपण एखादा मानसिक आसरा घेतो तो म्हणजे विठ्ठल. पंढरीचा विठ्ठल हे भगवान बुद्ध यांचंच रूप आहे असंही अनेक विचारवंतांनी म्हणणं मांडलं आहे, ते पण तुम्हाला आढळेल. आणि या काव्यसंग्रहामधली जी शीर्षकाची कविता आहे सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल, ती मी तुम्हाला इथे सादर करून सांगतो. सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल, नुसताचं येतं नाही बसतो मला खेटून, नुसताचं येतं नाही बसतो मला खेटून, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल जातो भेटून, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल जातो भेटून. विठ्ठलाची बघा जन काय झाली ही हिम्मत, विठ्ठलाची बघा जन काय झाली ही हिम्मत, मीही मग गमतीने नाही देत त्या किंमत, मीही मग गमतीने नाही देत त्या किंमत. याने रहावे पंढरी इथे नको लुडबुड, याने रहावे पंढरी इथे नको लुडबुड, उगा मग मोठ्यानेच करीतो मी बडबड, उगा मग मोठ्यानेच करीतो मी बडबड. मला नाही समजत काय विठ्ठलाचा डाव, मला नाही समजत काय विठ्ठलाचा डाव, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल आणतो काव. माझी चालली धांदल याचा असतो पाडवा, माझी चालली धांदल याचा असतो पाडवा, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल येतो आडवा. रुक्मिणीचं कालमीचं कंटाळून, त्याच्या प्रेझेन्सला कंटाळून, रुक्मिणीला कालमीचं रागाने लावला फोन, जर रिपोर्ट चुकला तर उत्तर असं कोण.
1: अशी कविता आपण
0: विठ्ठलाबद्दल,
1: विठ्ठलाबद्दल सर आपण मांडली आहे. आपल्या जसं की सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल हा जसा आपला एक काव्यसंग्रह, काव्यसंग्रहाची निर्मिती झाली आहे, त्याप्रमाणे सकला या मालवणी काव्यसंग्रहाची देखील आपण निर्मिती केली आहे, तर त्याविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: मी मराठी कविता लिहित असताना ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी मला मालवणी कविता लिहायची सुद्धा सूचना केली. आणि 4 एप्रिल म्हणजे हा मालवणी भाषा दिवस आहे. यावेळी आपले लाडके मच्छिंद्र कांबळी यांची जयंती असते. तर अचानक 4 एप्रिलला मला एक मालवणी कविता सुचली घोपान, आणि त्यानंतर मालवणी कविता एकामागोमाग एक मला सुचत गेल्या. या कवितांमध्ये सकला म्हणजे शकुंतला हे पात्र वापरून माझ्या बालपणीचे, साधारणपणे आतापासून 30 वर्षापूर्वीचे मालवणी जीवन मी कवितेत चित्रित केले आहे. या कविता संग्रहाचे प्रकाशन मालवणी सम्राट गंगाराम गवाणकर आणि मालवणी माननीय भालचंद्र मुणगेकर सर यांच्या हस्ते झाले आणि याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. तर ही नायिका जी आहे सकला म्हणजे शकुंतला, ही प्रेमळ आहे, तशी हट्टी आहे, खोडकरसुद्धा आहे, आपल्या प्रियकरावर उत्कट प्रेम करणारी आहे. आणि स्त्रीच्या उपस्थितीने तिथल्या वातावरणाला एक सुगंध येतो, तसाच ह्या प्रातिनिधिक मालवणी स्त्रीमुळे ह्या साऱ्या मुलखाला एक मोहवणारा सुगंध आला आहे असं मला वाटतं.
1: सर, या काव्यसंग्रहामधली म्हणजे सकला या मालवणी काव्यसंग्रहातली एखादी छानशी कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवा.
0: तर माझा सकला हा जो मालवणी काव्यसंग्रह आहे त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली, ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो. सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो,

0: सकल्या माका भेटा किये, आता नाय माका घोपान गो, आता नाय माका घोपान गो। गेल्या महिन्यात तुया दिसलस थोरल्या मास्तरणीच्या काजीबुडी, गेल्या महिन्यात तुया दिसलस थोरल्या मास्तरणीच्या काजीबुडी, नंतर खय नायसा झालंस खय मारलंस तुया दडी, नंतर खय नायसा झालंस खय मारलंस तुया दडी। बापूस माका रागान बघता, बापूस माका रागान बघता, आये बोलता टोपान गो, सकल्या एकदा भेटा किये, आता नाय माका घोपान गो। आजो काजी करता माझी, आजो काजी करता माझी, बघता माका रापान गो, सकल्या माका भेटा किये, आता नाय माका घोपान गो, आता नाय माका घोपान गो।
1: सर, गद्यलेखन आणि काव्यलेखन याचा जर विचार केला तर असं कोणतं, यामधलं कोणतं माध्यम आपल्याला अधिक जवळचं वाटतंय?
0: मला नक्कीच काव्यलेखन अधिक जवळचं वाटतं, कारण काव्यलेखन हे थोडक्यात होतं, तरीही काव्यामध्ये मांडणी करताना विषयाला चपलक होईल, मन वेधून घेईल अशी अनेकदा मांडणी करावी लागते। गद्यलेखनात विस्तार असतो, सरसोटपणा असतो, काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते। गद्यलेखनामध्ये माहिती महत्त्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्त्वाची असते, आणि त्यामुळे मला काव्यलेखन हे जास्त जवळचं वाटतं।
1: सर, साहित्याचे बारकावे आपण बऱ्यापैकी शब्दातून मांडताय, तर आपल्यामध्ये एक चांगला लेखक होण्यासाठी असे कोणते गुण असणं आवश्यक आहे?
0: चांगला लेखक होण्यासाठी सातत्य, बारीकसारीक तपशील टिकायचे कौशल्य, अविरत वाचन आणि आपल्याला न समजणाऱ्या गोष्टी इतरांकडून समजून घ्यायची इच्छा, हे गुण असायला पाहिजेत। तसेच इथे कोणत्याही आळसाला थारा नाही, आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे काही करता त्या गोष्टीवर तुमचं प्रेम असलं पाहिजे, ते तुम्हाला आवडलं पाहिजे मनापासून, तरच त्याच्यामध्ये सर्वोत्तमता येईल असं मला वाटतं।
1: सर, म्हणजे लेखन करताना प्रामाणिकपणा टिकवणं हे देखील किती महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं?
0: प्रामाणिकपणा टिकवणं हे तर अत्यंतच आहे, कारण लेखनामध्ये प्रामाणिकपणा नसेल तर काही वेळाने तुमचे वाचक तुमच्यासोबत राहणार नाहीत, कारण तुम्ही तुमची विश्वासार्हता गमावून बसलेला असता, तर प्रामाणिकपणाला बद्दल कोणतीही तडजोड नाही,
1: म्हणजे प्रामाणिकपणा असलाच पाहिजे। सर,
0: असलाच पाहिजे।
1: मग आजच्या सोशल मीडिया युगात लेखनाची गुणवत्ता आहे ती कशी ठेवणे गरजेचं आहे असं वाटतं?
0: मला वाटतं सोशल मीडिया युगामध्ये गुणवत्ता वाढली आहे, कारण इथे इथे वाचक आहेत ते चोखंदळ आहेत, कारण वाचणारेच कमी आहेत, आणि ह्या वाचकांना उगाच फाफट पसारा पाल्हाळ आवडत नाही, त्यामुळे जे लिहायचं आहे ते फारसं आडवेडे न घेता, अलंकारिक भाषा न वापरता साधे सोपे आणि सरळसोटपणे लिहायचं आहे, थोडक्यात आणि नेमकं लिहायचं आहे, आणि वाचकांचं लक्ष खिळून ठेवायचं असेल तर या गोष्टी लेखकांनी सांभाळल्याच पाहिजेत।
1: सर, आपल्या लेखनावर कोणत्या साहित्यिकांचा अधिक प्रभाव आहे?
0: मला वाटतं हे माझ्यापेक्षा समीक्षकांनाच या प्रश्नाचं उत्तर जास्त सांगता येईल, तरी पण माझ्या वाचनामध्ये पु ल देशपांडे यांपासून तर नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत विविध साहित्य मी आवडीने वाचले आहे, यामुळे त्यांची छाप कुठेतरी थोडीफार माझ्या लेखनात पडली असेल असे मला वाटते।
1: सर, येणाऱ्या काळात कोणत्या प्रकारचं साहित्य निर्माण करण्याचा आपला विचार आहे?
0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्यावर कविता लिहायचा माणस आहे, आणि यापैकी मी काही कविता लिहून पण माझ्या झालेल्या आहेत। तसेच माझ्या जीवनातील जास्त करून वैद्यकीय जीवनातील अनुभव जे पुढे येतील त्यांचं अजून चांगल्या प्रकारे चित्रण करायचा माझा प्रयत्न असणार आहे।
1: सर, शेवटी आपण साहित्यिकांना, अगदी नवोदित साहित्यिक जे असतील त्यांना आपण काय सांगू इच्छिता?
0: त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या आजूबाजूला जे लोक आज वावरत आहेत त्यांचं ते जिवंत असताना चित्रण व्हायला पाहिजे लेखनातून, म्हणजे आजूबाजूचे लोक जग सोडून गेले की आपण त्यांच्यावर भावनेने ओथंबलेले लेख लिहितो, त्यापेक्षा ते जिवंत असतानाच आपण त्यांच्यावर लिहिलं तर तो एक दस्तावेज झाला आणि त्यांना जिवंतपणी त्यांना पण बरं वाटेल, तर आजूबाजूच्या लोकांचं चित्रण केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे.
1: श्रोते हो, आजच्या साहित्य संवादामध्ये आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधलाय ज्यांनी शब्दांना केवळ मांडणी न ठेवता समाजाचा आरसा बनवला आहे. डॉक्टर सतीश पवार सर यांचा प्रवास आपल्याला सांगतो की माणसांच्या कथा ऐकल्या की समजून घेतल्या आणि शब्दबद्ध केल्या तर त्या केवळ लेख राहत नाही तर त्या प्रेरणा बनतात. दुसऱ्याचं चांगलं हेच आपलं सुख हा त्यांचा विचार आजच्या स्पर्धात्मक जगात माणुसकीची नवी दिशा दाखवतोय. डॉक्टर पवार सर, आपण आलात आणि आपण या मनस्पर्शी संवादातून खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपले आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या वतीने आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य संवाद ऐकला. डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालगेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: ऐकूया प्राजक्ता शुक्रे यांनी गायलेलं अशोक बाकवे यांचं गीत. संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

0: 123.6 MHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराव.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
0: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया रंजना शिंदे यांनी गायलेली हृदयना शिन्नेकर यांची रचना. संगीत आहे कृष्णा शिंदे यांचं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: रसिक हो, आपण ऐकत आहोत लोकसंगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवर. कार्यक्रमात आता ऐकूया दामोदर विटवकर आणि सहकारी यांनी गायलेली दामोदर कोळी यांची रचना. संगीत आहे शाहीर पांडुरंग वनमाली यांचं.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रमिला दातार यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची रचना. संगीत आहे दत्तराज खोत यांचं.

0: याबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर संध्याकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, उद्या सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी आमची प्रातःकालीन सभा 5:51 सुरू होईल. यामध्ये सकाळी संकेतधून प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम प्रसारित होतील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकू शकाल. 9:00 ते 4:57 विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित होतील. 1:30 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल. 4:58 ऐकू शकाल प्रारंभिक उद्घोषणा आणि कार्यक्रमांची रूपरेषा. 5:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात पद्म पुरस्कार 2026 प्रदान करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:25 मंगळवार दिनांक 26 मेच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार आपण ऐकू शकाल. 6:30 आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं विशेष कार्यक्रम लेखन आणि निवेदन श्री सुहास नंदुरे यांचं. 6:35 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचा सुविचार. यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी शक्ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. याचा अर्थ जेव्हा माणूस स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो तेव्हा कठीण परिस्थितीतही तो हार मानत नाही. आत्मविश्वासामुळे प्रयत्नांना दिशा मिळते आणि यशाची शक्यता वाढते. इतरांचा आधार महत्त्वाचा असला तरी स्वतःवरील विश्वास खऱ्या प्रगतीची सुरुवात आहे.
1: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
4: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
3: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
4: कशी मिळू शकते?
3: उद्गमने. RBI च्या उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
4: हो,
3: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
4: आजच सर्च करतो.
3: मग आजचा चहा तुझ्याकडून.
4: हो हो.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत सुगम संगीत तेव्हा

0: जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: रसिक हो, आपण ऐकत आहोत भक्ती संगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संजय उपाध्याय यांची रचना, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत।

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
2: भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर आणि मुकुंद गद्रे यांनी गायलेली संत कवी दासगणू महाराज यांची रचना.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
3: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे, FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिक, आपण आनंद घेत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम. आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गदी माडगुळकर यांची रचना.

आता ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांनी गायलेली योगेश्वर यांची देशभक्तीपर रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

याबरोबर भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. एफ एम बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री 9 ते 10 यावेळेत आपण आनंद घेऊ शकाल विविध भारतीच्या कार्यक्रमांचा. आता ऐकूया काही जाहिराती आणि संदेश.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी काही संदेश.
2: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
3: बेटा,
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
2: RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किट बॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग सीएमएस पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
3: आरबीआय सांगते,
4: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचं असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: माल वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात? काय झालं?
3: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट

0: तर रस्ता क्लियर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
1: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: ताई हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
3: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
3: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
1: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
1: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यापर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानाची ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाज आहेत तर ही जहाज आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाज तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण एक वेगळ्या देशाने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अति खोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र, वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची आहे त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
0: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे. या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल.
1: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो उपयोग करतो तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने त्याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं. आणि त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं की अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
0: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
1: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं. त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 GW सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होत आहे. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरातमध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 GW प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं ते असं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे, की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहे. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल, ऊस आहे किंवा तांदूळ आहे, याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू

0: आहेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यातून वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील. हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी मी म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल, परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे. कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला या किनाऱ्याला जर आपण विंडमिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे, याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जातंय तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घनकचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराव जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण

एआय मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 7:31 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार श्रोते हो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज रविवार भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 24 मे 2026. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कीर्तन परोपकार या आख्यानविषयी शकुंतला जोग आणि सहकार्यांनी सादर केलेलं कीर्तन.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यमूर्ती.

मंडळी, आज हा तुकाराम महाराजांचा अभंग आपण निरूपणाला घेतलाय. सत्याने वागा, सदाचारी बना आणि सद्विवेक सांभाळा, जेणेकरून परोपकार करता येईल असे वागा. भगवान गीतेमध्येही हेच सांगतात की परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो आणि म्हणून मनुष्याची धडपडही यासाठीच चाललेली असते, कारण पुण्य संचयाने मुक्ती मिळते अशी आपली एक समजूत आहे. दुसऱ्यावर परोपकार केल्याने पुण्य संचय भरपूर होतो ही शिकवण भोवताचा निसर्ग आपल्याला सतत देत असतो. सुभाषितकर त्या ठिकाणी असं म्हणतात, बघा,

झाडे स्वतः सतत उन्हात उभी राहतात आणि दुसऱ्याला थंड अशी सावली देतात, फळं देतात, फुलं देतात, औषध देतात, वस्त्र देतात, इंधन देतात, अनेक वस्तू आपल्याला असं देऊन परोपकार करतात. नद्या स्वतःचे जीवन दुसऱ्यांना समर्पण करून दुसऱ्यांचे जीवन फुलवतात, अन्नधान्य पिकवतात आणि तृष्णाही समवतात. गाय स्वतः कोरडे किंवा ओले कसे मिळेल ते गवत खाते, पण दुसऱ्याला मात्र मधुर गोड असं दूध देते. त्याचप्रमाणे संत परोपकारासाठी आपलं सगळं आयुष्य त्या ठिकाणी वेचतात. आता हेच पहा ना, नाथाने महत्प्रयासाने काशीहून आणलेली पाण्याची कावड तळमळणाऱ्या आणि तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात रिकामी केली. ज्ञानेश्वरादी भावंडांची समाजाने उपेक्षा केली होती, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहून समाज जागृतीचं काम करून त्यांनी परोपकारच केला. तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्ट, मंबाजी इत्यादी लोकांनी खूप त्रास दिला, नवे नवे अतिशय छळलं, परंतु पांडुरंगाने मात्र हे लोक अज्ञानी आहेत, तेव्हा त्यांना क्षमा कर अशी रद्दबदली करून त्यांच्या

मोठा परोपकारच केला. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या अस्पृश्य समाजाने आपली स्वतःची विहीर खाली करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्यावर एक प्रकारचा परोपकारच नाही केला. स्त्रियांनी शिक्षण घेऊन पुढे यावं यासाठी त्यांना शिक्षण देऊन हा शिक्षणाचा परोपकारच नाही का केला? दुसऱ्यांचा विचार करून, दुसऱ्यांचं दुसऱ्याला जाणून, स्वतः कष्ट घेऊन जे परोपकारच करीत असतात म्हणून ते अमरही होतात. प्रभू रामचंद्र स्वतः अयोध्येचे राजे, परंतु मातेच्या वचनपूर्तीसाठी वनवासाला गेले आणि दुष्टांचा आणि दुर्जनांचा नाश करून सर्व लोकांना सुरक्षित जीवनाचं परोपकारच त्यांनी नाही का केला? आता आपल्या देशातही अशा कित्येक विभूती आहेत की ज्या समाजासाठी हितासाठी जगत असतात आणि परोपकार करीत असतात. आता हेच पाहना.

असं हे आधुनिक संत झाले. आणि शिवाय आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या हातून परोपकार घडतोच. रस्त्यातून जाताना अंध लोकांना रस्ता पार करून देणं, वृद्ध माणसांना किंवा जखमी माणसांची सेवा करणं, गरीब विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल गणवेश पुस्तक वह्या यासारख्या गरजेच्या वस्तू देऊन परोपकार करणं अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र या सर्व करीत असताना आपण त्या निरपेक्ष आणि निस्वार्थ बुद्धीनेच केल्या तरच त्या परोपकाराला काही अर्थ राहील आणि तो परोपकार पुण्य संचयाला कारणीभूत होईल. हाच असे मनात ठेवून पूर्व पद्यामध्ये महाराज सांगतात.

जाय. महाराष्ट्राप्रमाणे बंगाल प्रांतही संत भक्तांची तपोभूमी आहे. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम आदी संतांचं नाव घेताच महाराष्ट्राला स्वाभिमान वाटतो, तसंच बंगाल प्रांतालाही स्वाभिमान वाटावा अशा परोपकारी संतांचं चरित्र आज आपण ऐकणार आहोत. या वंग प्रांताला जगन्नाथपुरी असंही म्हणतात. केंद्र बिंदू नावाचं एक खेडं होतं आणि त्या खेड्यात हे आमचे चरित्र नायक राहत होते. केंदू बिरवात त्यांचा एक आश्रम होता. राधा रमणाची मूर्ती सिंहासनावर ठेवून ते अहोरात्र भक्ती करत कीर्तन, भजन, पुराण, प्रवचन

ना काहीतरी कार्यक्रम त्या आश्रमात चालत असत आणि आजूबाजूच्या गावातूनही लोक मोठ्या प्रेमाने आणि भक्तीने येत व सर्वजण श्रवणाचा लाभ घेत आणि शिवाय सर्वजण प्रसाद घेऊनच त्या ठिकाणून जात असत. एकदा एकादशीला त्यांचं कीर्तन चालू असताना मोहन शेठ नावाचे गृहस्थ त्या ठिकाणी आले. त्यांचं रसाळ कीर्तन ऐकून आमच्या गावी तुम्ही कीर्तनाला या असा त्यांनी त्यांच्याजवळ आग्रह धरला. जयदेवानी पण विचार केला की समाज प्रबोधनाचं कार्य होईल, मग काय हरकत आहे, जावं आपण. आणि असं म्हणून येतो साहित्य आणि 8-10 दिवस त्यांच्याकडे कीर्तनाला गेले. 8-10 दिवस झाल्यानंतर शेवटी प्रसादाचं कीर्तन झालं आणि मोहन शेठने अपार द्रव्य त्यांना दिलं.

तर मोहन शेटनी त्यांना भरपूर द्रव्य, जरीची वस्त्र, हिरे माणक वगैरे सगळं दिलं, परंतु विरक्त जयदेवानी सर्व संपत्ती तेथील गोर गरिबांना वाटून टाकली. मला हे काही नको, माझ्या आश्रमात त्याचा काय उपयोग. परंतु आपल्याकडे जयदेव आले आणि त्यांना काहीतरी मानधन द्यावं असं मात्र सारखं मोहन शेटला वाटत होतं. म्हणून त्याने काय केलं बघा, जयदेव निघाले

मोहन शेटने 500 मोहरांची थैली सारथ्याच्या जवळ दिली आणि त्याला सांगितलं की ती बैठकीखाली ठेव. ही गोष्ट मात्र जयदेवाला माहिती नव्हती, फक्त मोहन शेठ आणि सारथी एवढ्यानंच माहिती होती. रथ चालू झाला आणि हळूहळू काळोख पडला. काही अंतरावर 4 जडेखोर त्या ठिकाणी पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, थांबा, रथ पुढे नेऊ नका, काय तुमच्याजवळ असेल ते खाली टाका पहिल्यांदा. आता जयदेवाला माहिती होतं की आपल्याजवळ काही नाहीच आहे, म्हणून जयदेव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, बाबानो, माझ्याजवळ काही नाही, मला जे काही मिळालेलं होतं ते मी सगळं वाटून टाकलं. मग ते देव म्हणाले, छे, हे असे कबूल व्हायचं नाही, ओढा रे दोघांना खालती. म्हणून दोघांनी सारथ्याला पण खाली ओढलं आणि जयदेवाला खाली ओढलं. सारथ्याला खाली ओढल्याबरोबर मोहरांची थैरी खाली पडली आणि खळखण आवाज झाला आणि मग चोरांनी सारथ्याला तिथल्या तिथे ठार मारून टाकलं. आणि जयदेवांनी कोणाला सांगू नये म्हणून त्यांचे हातपाय तोडून त्यांना एका खड्ड्यात टाकलं. आता हातपाय तोडल्यामुळे ते बेशुद्ध झाले. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर कणतच त्याने भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली.

कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। त्याचवेळी त्या जंगलातून क्रौंच नावाचा राजा शिकारीसाठी निघाला। त्याने यांचा आवाज ऐकला आणि घोड्यावरून खाली उतरून त्यांना बाहेर काढले। नेहमी शिकारीला जात असल्या कारणाने त्यांच्याजवळ औषधं होती, त्यामुळे मलमपट्टी करून त्यांना राजवाड्यामध्ये नेलं। तेथे काही दिवसांनी त्यांना बरं वाटलं, परंतु हात नाही त्यामुळे काही करता येईना आणि पाय नाही त्यामुळे कुठे जाता येईना, त्यामुळे भारी त्यांची पंचायती झाली। परंतु बरचसा मुखोद्गत विद्या त्यांची असल्या कारणाने त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली आणि त्यांचं ते रसाळ प्रवचन ऐकण्यासाठी लोक तर येतात, परंतु आजूबाजूची स्वतः राजा सुद्धा त्या ठिकाणी बसत असे। गुरु पौर्णिमेच्या दिवशी राजाने त्यांना भरपूर धन दिलं तेव्हा ते म्हणाले, राजा मला या धनाचा आत्ता काही उपयोग नाही, परंतु हे तुझ्याजवळ ठेव आणि पुण्यसंचय करण्यासाठी मात्र तू रोज दानधर्म करीचा। म्हणून त्याने राजाला

तेव्हा जयदेवांच्या उपदेशाप्रमाणे राजा राजवाड्यात येणारा गोसावी बैरागी सर्वांची संभावना करू लागला. ही बातमी त्या चोरांना समजली आणि त्या चोराने साधूचे वेष घेतले आणि राजवाड्यात त्या ठिकाणी आले. त्यांना काही कल्पना नव्हती की आपण हात तोडलेले जयदेव या ठिकाणी असतील. परंतु त्याने आत प्रवेश करतात राजाच्या आसनाशेजारी हे जयदेव हातपाय तोडलेले त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यामुळे ते मनोमन सगळे घाबरले आणि परत जाण्याच्या बेतात होते. परंतु जयदेवांनी राजाला सांगितलं की ह्यांना राजा भरपूर धन दे. त्या दिवशी मी तुला सांगितलं ना मला आत्ता नको आहे, आत्ता हे धन ह्या सगळ्यांना दे. एवढंच नाही तर राजा यांचं धन कोणी लुटू नये, कोणी मारेकरांनी माझ्यासारखे ह्यांचे हातपाय तोडू नये, म्हणून यांच्या संरक्षणार्थ त्यांच्या बरोबर राजदूत दे. असं ऐकल्यावर चोरांचा जीव जरा भांड्यात पडला. पण चोराच्या मनात चांदणं त्याप्रमाणे या चोराने असा विचार केला की एखाद्या वेळेला आपला ठाव ठिकाणा कळावा म्हणून नसतील ना राजदूत पाठवित, तेव्हा त्या राजदूताचा काटाच काढून टाकायला पाहिजे असा विचार करून बाहेर पडल्यावर राजदूतांनी चौकशी केली. काय हो, जयदेवांनी तुम्हाला भरपूर धन दिलं ते काही तुमच्या ओळखीचे होते का? तेव्हा चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, तसं त्याने त्यांच्याविषयी वाईट वाईट सांगायला सुरुवात केली. आणि मग जयदेवाने असा विचार केला आपल्याला हातपाय तोडलेले असले तरी आपल्यावर असा प्रसंग आला तरी त्यांच्यावर असा प्रसंग होणे, ते जर धनिक असते तर त्याने असं अधम कृत्य केलंच नसतं. त्यांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी असा प्रकार केला ना, जाऊन दे आपण त्यांच्यावर परोपकार करावा. आणि म्हणून त्यांनी त्यांना भरपूर धन दिलं आणि वाटेल लावलं. सावकाराच्या घराला आग लागलेली असताना सुद्धा एकाच आतमध्ये शिरून 6 महिन्याच्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं. अशा तऱ्हेने त्यांनी अनेक ठिकाणी परोपकार करून आपले जीवन यथार्थ केले. गजानन महाराज आपल्या पोथीमध्ये सुद्धा असंच म्हणतात की सुखे करावा संसार आणि करावा साधेल तितका परोपकार. याप्रमाणे आपणही परोपकारी व्हावं आणि पुण्य संचय करावा हाच असे मनात धरून तुकाराम महाराज आपल्या पूर्वपदामध्ये असं म्हणतात बघा.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आता आपण ऐकली. श्रोते हो, श्रोते हो, उद्याच्या माझं आवार आणि माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय प्रसारणात नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर एकता निंगोट यांची मुलाखत आणि पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धंदे यांची मुलाखत. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. आपण ऐकू शकाल गाई म्हशींमधील आम्ल विचाराची लक्षणं आणि उपचार याविषयी माहिती. तेव्हा श्रोते हो, आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण आताच ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे आपण कार्यक्रम ऐकत आहात.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग

0: आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा, मानवी उत्क्रांती।
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो। तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे।
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे। मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती। लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती।
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
1: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे। देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे।
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे।
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक, होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
0: श्रोते हो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे। वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन।

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर, 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे। श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल।

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय। 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे। इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला। आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे। तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे। भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे। दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला। पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली। तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती। माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली। पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं। 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली। महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज एक कांस्य आणि दोन रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात निहा सांगबान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाखेर 157 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं, मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्युमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांकालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा

कार्यक्रम या अंतर्गत आता आपण ऐकू शकाल क्रांतिवीर चाफेकर बंधू यांच्यावर पोवाडा शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरात. रचना आहे राम उगावकर यांची. आणि त्यानंतर ऐकू शकाल देव ज्योतिबा आला गीतरचना छगनराव चौगुले आणि सहकारी यांच्या स्वरातील पारंपरिक गीत. सुरुवातीला क्रांतिवीर चाफेकर बंधू यांच्यावरील पोवाडा शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरात.

नायर्स हा ही रँडच्या बरोबरीनं प्रदेश छळण्याचे काम करीत होता, कारण आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजाचे गुलाम होतो. मात्र स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं प्रेरित झालेल्या क्रांतिकारकाला हा अन्याय सहन झाला नाही. साफेकर बंधूंनी या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी

छगनराव चौगुले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पारंपरिक गीत त्याचं आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत गुजराती सुगम संगीत.

राजूल मेहता यांच्या स्वरातील गीतानंतर ऐकूया फाल्गुनी शेट यांच्या स्वरातील गुजराती सुगम संगीत. गीतरचना आहे नंदकुमार पाठक यांची.

असित देसाई यांच्या स्वरातील गीतरचनात आपण ऐकली. गीतरचना होती बरकत विराणी बेफाम यांची. याबरोबरच गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि 10 अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. याअंतर्गत पंडित हरशंकर भट्टाचार्य यांचं सत्तारवादन आपण ऐकू शकाल. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आता सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9.

श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50 वाजून. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.